नाले साचे साहिबा क्या नहीं करते रे करता तेरे सब किस है जिस देहे सो पावे सदा सिफत सलाह ते नाम मन वसावे नाम जिनकै मन वसया वाजे शब्द कनेरे कह नानक सचे साहिब क्या नाहीं करते रहे।

सच तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आका सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फुरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदा कहे लकरो सचे सवतान सचे सवजो सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह